ngasi si nomai jingnina phone in program leram gani khan banara message se hana laktabani adubu ngasi gi oinadi ekhoina ekhoi gi thamjari ma mobile number 9863102016 ta sms na traga wase messenger gi kuthang da kabining ba manipur film na traga matami sei lanthok che gani paudom asi hek tamjab loi bada pungni pal ga minute kun ga mapal da message yon birakpa message sam khakni ei nojik thengna jari ba nang loi re film digi नक्नरे यानरे हाइबा एजे मैस्नामदि पुष्परानी अनिगे पुनम कोंजेलदा दालम गुरुमयुमना सैरेंगबा राहुल ब्लूना सैरांगबिशे दुताबिनिङ हेदनि इबिरकपनी 27 सेक्टर